सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लोह, सच्चे आकार, सच्चे तेरे करन सर विचार, सच्चा तेरा अमर, सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म, सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म, सच्चा निशान, सच्ची तुदा केला करोड़, सच्चा सप्तान, सच्चा सबजोर, सच्ची तेरी सिफत, सच्ची सलाह, सच्ची तेरी कुदरत, सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच, जो मर जमे सुकचन।